सहजा सोई सुहेला अनद विनोद करे सदकेला सो तन मंता सो वड साहा जो गुरचरणी मन लावण्या पहलो देते रिजक समाहा पिछो देते जंत उपाहा तुझे वरदाता अवर न स्वामी लवे न कोई लावण्या जिस तू तुथा सो तुद त्याए सात जना का मंत्र कमाए आप करे सगले कुल पारे तिस दरगे खाक न पावण्या तू वड्डा तू ऊंचो ऊंचा तू बेअंत अत मूचो मूचा।

वाह वाह साचे मैं तेरी टेक, हौ पापी तू निर्मल एक रहाओ, अगन पानी बोले पड़वाओ, जेवा इंद्री एक सुआओ, दिस्त विकारी नाही।

जियो अत निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन भेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुरु सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्का मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा बड़े प्रभु स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन

मातो हर रंग मातो रहाओ ओही पियो ओही खियो गुरे दियो दान कियो पुआहु सो मन रातो ओही पाथी ओही पोचा ओही प्यारो ओही रूचा मन ओहो सुख जातो

हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही, सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाया।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी बिगसी अमृत बाणी, नानक सा तन ता

गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख महली महल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भगत विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी, रहाओ ऐनस निर्मल थान सुथान, तीन पौन ने केवल ज्ञान, साचे गुरते हुकुम पछान, साचा हरख नाही तिस सोग, अमृत

नाम तेरा है साचा सदा मैं मन पाणा, दुख गया सुख आए समाना, गावन सुरनर सुगड़ सुजाना, सुरनर सुगड़ सुजान गावे जो तेरे मन पावे, माया मोहे चेते नाही ऐला जन्म गवावे, एक मूड मुगद ना चेते मूले जो आया तिस जाना, नाम तेरा सदा साचा सोए मैं मन पाणा, तेरा वक्त

फिर होए ना फेरा राम, फिर होए ना फेरा अंत सच नवेड़ा, गुरमुख मिले वड्याई साचे रंग राते, सहजे माते सहजे रहे समाई, सच्चा मन पाया सच।